0: हि सहसभ्येहियाति हे
1: अतिरेकवत्सुतं जीवतौ अतिरेकवत्सुतं जीवतौ अतिरेकवत्सुतं जीवतौ दीर्घायुको होतु अरूपो होतु दीर्घायुको होतु अरूपो होतु सुखितो होतु प्रमिन्ध महाराजा सिद्धि इच्छां सिद्धि तमं सिद्धिलाभो च यो नित्यं प्रमिद्ध महाराज वरत्सा भवतु सप्तथा को थवाय प्रभो।